0: इत्येतस्य अन्तर्गते स्वदेशे निर्मितस्य षष्ठयुद्धपोतस्य आईएनएस महेन्द्रगिरिः इत्येतस्य समावेशन समारोहं सम्बोधयन् अवदत्। रक्षामन्त्री अवदत् यत् आईएनएस महेन्द्रगिरिः इत्येतस्य नौसेनायां सम्मेलनं भारतस्य सामुद्रिक सामर्थ्यस्य स्वदेशी रक्षा क्षमतायाश्च सुदृढीकरण दिशि अन्यत् महत्वपूर्णं सोपानमस्ति। पश्चिम बंगाल प्रशासनेन राज्याय यूसीसी इति सामान्य नागरिक संहितायाः प्रारूप विधेयकस्य परीक्षार्थं नव सदस्यात्मिका समितिः निर्मिता। अस्मिन् विषये अधिसूचना पूर्वमेव प्रकाशिता अस्ति। सेवा निवृत्त न्यायमूर्तिः रंजना प्रकाश देसाई समितेः अध्यक्षत्वेन नियुक्ता। मेघालयस्य पूर्व राज्यपालः तथागत रॉयः अपि समितेः सदस्येषु अन्यतमः अस्ति। भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणेन खाद्य सुरक्षा मानकाधिनियमस्य 2006 इत्यस्य उल्लंघन सम्बद्धानां बहूनां उपभोक्तृ परिवादानां अनन्तरं स्विगी इंस्टामार्ट इत्यस्मै नव अधिसूचनाः प्रेषिताः। फीफा विश्व चषक प्रतिस्पर्धायां अद्य प्रातः फ्लोरिडा इत्यत्र मियामी क्रीडा प्रांगणे इंग्लैंड देशेन नॉर्वे देशं 2-1 इत्यंकान्तरालेन पराजित्य उपान्त्य चक्रे प्रविष्टम्। वियतनाम देशस्य प्रधानमंत्री ले मिन हुन इत्येषः फूक्वक द्वीपस्य समीपे जाता स्पीड बोट इत्येतस्याः दुर्घटनायाः अन्वेषणाय आदेशं प्रदत्तवान्। अस्याम् दुर्घटनायां 15 भारतीय पर्यटकाः निधनमुपगताः इति वार्ताः।
1: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿಯ ಮಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರ. ಪ್ರಿಯ ಕೇಳುಗರೆ, ಆಕಾಶವಾಣಿ 100.3 FM ಟೆಲಿಕ್ವಿಸ್ನಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲು ನೀವು ನಮಗೆ ಕರೆ ಮಾಡಬೇಕಾದ ದಿನದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆಯಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಪ್ರತಿ ಬುಧವಾರದಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10:00 to 11:30 ಕರೆ ಮಾಡಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬಹುದು. ನೀವು ನಮಗೆ ಕರೆ ಮಾಡಬೇಕಾದ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗಳು 2211999, 2222611, ನಮ್ಮ STD ಕೋಡ್ 0824, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 8277038000. ನಿಮಗೆ ಕರೆ ಸಿಗದಿದ್ದಲ್ಲಿ 9449926560 ವಾಟ್ಸಪ್ ಸಂಖ್ಯೆಗೆ ಟೆಲಿಕ್ವಿಸ್ ಎಂದು ಸಂದೇಶ ಕಳುಹಿಸಿದರೆ ನಾವೇ ನಿಮಗೆ ಕರೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು. ಇನ್ನು ಮುಂದೆ ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು. 7:05 ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಕೇಳುವಿರಿ.

0: जायतली नॉलेज चे उणेपण आसा. ते जर तरी नॉलेज टेक्नोलॉजी आणि एक संघटन जर तरी मेळले एक जाऊन काम केले तर निजाय की एक क्रांती जायत तांतू सगळ्यांनी सांगत मेळल्यार एक आंदोलन बरी एक चळवळी बरी चलोवन वरी येत जाल्ली एक कृषी म्हणून संगीत एक व्यवहारच म्हणून संगीत.
1: तुम्ही आता आंदोलन म्हणजे शब्द वापरले आता आंदोलन म्हणजे शब्द इथे तुम्ही आता वापरले
0: अळे कित्याक म्हणल्यार अवकास असा आंदोलन जायचे जाल्यार एकल्या थांबून जायना. आमच्यात काले असा गे म्हणल्यार रैतां लगी एक उणेपण असा इवन फुलांचे कृषी करतल्या लगी हांव मजे आम्ही संघटन जायना सगळ्यांनी ओट्टू जाऊन एक मनांत एक उद्देशांत जर तरी काम केलें जाल्यार खंडीत जावन ही कृशी एक सांगिल्ल्या प्रमाणे हांवें ह्या तुका आंदोलना प्रमाणे तुका चलोवन वचो ती एक चळवळी बरी जर तरी केलें जाल्यार निजाय की एक

0: इतन उत्पत्त करूं को चिंता ना तजे वट्टू का हमें संगचे पहले मार्केट विषय ताने चिंतूंग जाए मार्केट स्टडी करूंग जाए आने मार्केट तुए कर ना तुए कृषि करूंग जाए कि ताकि हमारा रंग तो का प्रॉब्लम अस्तित्व रहित काली गोलोंग जाना मार्केटिंग नैना ताजो परिणाम सो रहित आज
1: मक्षबड़ा
0: खंडित जाऊन पटिंग पड़ों कारण तो
1: कितले गोल्ड की कितले रुपये तक मेळ
0: उत्पत्त मेळना
1: उत्पत्ति जाय
0: नी उत्पत्त काढूंग तो सकना कालगे म्हणार तो आता लोकल अंगडींक गेलो जाल्यार थंय ताका निराशपण मेळटा कित्याक गे म्हणार खंयचेय तो काण घेवन वचून दी लोकल अंगडी होलसेलांत अंगडी बगलाक हाडून घालतले रेग्युलर हाडून घालतले आसात तूं एक पंत काण घेवन गेलो जाल्यार तुका कोणी काण घेनात ते जाल्यार तूं दोन चार अंगडी वेताय निराश जाताय आनी तो काण घेता जाल्यार तुका मार्केटींत सेल वेल्यूच्या अर्दय ना 40% बिलो काण घेता तो तशें जाल्ल्यान तुका थंय सेल वेल्यू आनी तुजें ताणें तुका दिवचें रेट पळयतना तुका निराश जाता हांवें म्हणचें खालें म्हणल्यार कृशी सर्वायव जायचें जाल्यार पयलें मार्केट जाय.
1: तुमी सुरवेक एक संस्था अशो सूर करता म्हणटना मस्त नमनेचे सवाल तुमगेल्या दरा येता न्ही मा तुमी ते सवाल कशी स्विकार केले आनी बंदूच खातीर तुमकां वरलेल्यांक गेले सहकार कशे मेळ्ळे
0: हें चिंतप एक्चुली म्हजे मतींत येयल्लें 2010 कारण कालें म्हळ्यार हांवें होलसेल व्यार बोंद करन आसतना म्हाका मार्केटीचे पुरा इनर सिक्रेट्स अर्थ जाल्ले हें सारकें करन वरयत तर संघटन गरज म्हणजे कन्फर्म झाले
1: आम्ही एकल्यान वचून
0: जायना कित्याक गे म्हणून सांगल्यार तुका हांगा कालें गे म्हळ्यार एक कानूनाच्या चौकटा भितर एक शिस्तेंत व्यार केल्यार मात्र सर्वाय जावयेत एकल्यान कालें करूंक जायना तर संघटन जाय जे म्हणून सांगून चिंतले त्या टायमार संघटन करी जे म्हणच्या टायमार काल जालें गे म्हळ्यार 2010 तोटगारिका इलाकेन सरकाराक एक प्रोपोजल दिल्ले ताका सरकारान 2012 हांवें सोसायटी स्टार्ट करया म्हणच्या टायमारच मान्यता मेळ्ळे आनी 15 crore rupees 1500 lakhs सरकाराचो दुडू पुलकारांचे एक अभिवृद्धी खातीर पुष्पहाराजू केंद्रां खातीर म्हणून सांगून सरकाराचे ग्रँट तोटगारिके मेळ्ळे सगळे सरकार आनी तोटगारिके तांचे मिलिटरी म्हण की काम करचे सगळे वेवस्था आसतना तांच्या मुखार हांवें एकल्यान कालें करी येत गे म्हणच्या खातीर हांव फाटीन सरलो त्या दाळा ती आलोचन तशीच फाटी पडून स्टॉप जाल्ली कोरोना टायमार 20 तो सेम त्या टायमार तोटगारिकेचो ऑफिसर हांवें प्लॅन करच्या वेळार म्हजे कडेन डिस्कस करनासलो आनी ह्या फंडा विशयांत आनी उलोवन आसलो तो ऑफिसर इलेक्शनाच्या एका ड्युटेचेर म्हज्या ऑफिसाक आयिल्लो त्या दाळा आमी असंत बसून उलयता उलयताना तुजी त्या दाळाची आलोचन बरी आसली ती कित्याक तुवें स्टार्ट केली ना हांवें म्हणचे परते भरताणें सांगिल्लें
1: वय
0: वय उमेद आयिल्ली उमेद येतेच म्हजे कडेन सगळें प्रोजेक्ट आसलें लॅपटॉपांत हांवें पुरो सगळें प्रोजेक्ट करून दवरलेलें कशें करियेत त्या खातीर हांवें कालें गेलें गे म्हळ्यार परतें भर तें प्रोजेक्ट लॅपटॉप ओपन करून परतें भर तें प्रोजेक्ट स्टडी केलें आनी म्हजी खास एकली हांव बाय म्हणून आपयता तालुक पंचायत प्रेसिडेंट जावन आसली प्लोरामेंडोन सा तिका हांवें फस्ट वचून बायोसेसम विशीं आसा एक कॉपरेटीव करी जे म्हाका कित्याक 2010 हांवें केल्लें जाल्यार एक दोळ व्हडलो संस्थो जाता आसलो पूण आतां जाल्यार एक अवकाश आसा म्हणटकच कशें कितें खालें म्हणचे प्लॅन तिका एक्सप्लेन केल्ल्याक ती मुखार सरली ताच्या मागीर रुली प्रमाणे कॉपरेटीव ऑफिसराक वचून इयराक वचून मेळ्ळो इयरान अरुण कुमार कुंदापूर आतां तो रिटायर्ड जालो लास्ट इयर ताणें म्हाका पुरो मार्गदर्शन दिलें कशें प्रोसिजर केलें पेपर वर्क ताका ताणें सपोर्ट केल्ल्यान म्हाका बरी सुला भायर कॉपरेटीव स्टार्ट करूंक जालें हांवें बेळमणांतच आसले आमच्या वळखीच्या थोड्या लोकांक विसून पयलें मिटींग म्हज्याच ऑफिसांत केल्लें ताच्या मागीर ताजे पेपरांनी परत तयार करून एक करून काण घेवन वचून म्हाका शॉर्ट पिरियड म्हळ्यार एक वितीन 100 days भितरच वय 3 months भितरच म्हाका रजिस्ट्रेशन मेळ्ळें आनी आरोणान म्हाका क्लियर सांगिल्लें आमी खंयच्याय सोसायटींक रजिस्ट्रेशन दिना कित्याक म्हळ्यार आमी सुमार वर्सांत पावन खंयच्याय सोसायटींक रजिस्ट्रेशन दिवना लगभग आमी 6 वर्सांत पावन उडपींत खंयचीय सोसायटी रजिस्ट्रेशन दिवना कित्याक म्हण सांगल्यार कारण कॉपरेटिवांत आसले प्रॉब्लेम्स पूण तुजी आलोचन आयकल्ले उपरांत आमी दिवंक सकना म्हूण सांगूंक साद ना आमच्या कडेन तलें एक प्रपोजल हाडलें तुवें त्या देखून तू मुखार सर म्हणून सांगून ताणें थोडे टर्म्स कंडीशन सांगता प्रपोजल एक्सेप्ट केलें आनी तें आमी एक तीन म्हयन्या भितर करून आमी परमिशन

0: तशें तो मस्त बायल मनशां व्यार करूंक की बसिल्लीं आसात. त्या देखून बायल मनशां नासतना पुलांची क्रशी आमी चिंतूंक सादच ना.
1: फ्रांसीस आतां तुमगेले संस्थेन तो बायल मनशां आसा की
0: खंडी जावन आमच्या संस्थेंत लेडीज रिजर्वेशन दोन, पूण आमी जनरल कॅटेगरी की बायल मनशांक घेवन 5 जण डायरेक्टर्स बायल मनशां आसात आनी आमची बँकाची पुरा स्टाफाय लेडीज आसात. एक पिग्मी एजंटी लेडीज आसा आनी बाकीचे जेंट्स आसात, पूण सर्त चान्स आसचे बायल मनशांकच दिजे. कित्याक म्हळ्यार पुलां म्हणटना बायल मनशांक सोण पुलां नात, त्या देखून हर एकाक आमी तांकां फस्ट चान्स दिते आसा.
1: तुम्ही सुरवे शाखा कई सुर केला, मागीर आता कितली शाखा जल्ल्याची तुमगेली?
0: तालुको चे मेन प्लेसार करचें बरें म्हणून आमी पयले शाखो करकोळांत स्टार्ट केल्लो, ताच्या मागीर आमचो सेकंड शाखो हेब्रींत, आतां थर्ड रंगन पलकेंत स्टार्ट जाला.
1: तुमगेले संस्थेंत तुमी तंत्रज्ञानाक मस्त महत्व दिता असाची ना, तेजे उद्देश कसले?
0: कृषी लोक कंटाळूंक लागलो या फाटीं सरोंक लागलो एका कारणाक, ते कश्टांचे काम. पूण आतां कृषी कश्टांचे काम न्ही, कित्याक थंय तंत्रज्ञान काम करूंक लागला. तुका कोसूंक रेडो पाडो गरज ना, मिशीन आयल्यांत. तुका स्प्रे करूंक या काले वखदां मारूंक ड्रोन आयल्यांत. मोबायलांत तुका हवामान पावस येता की वत तापता की म्हणजे तुका इमिडियट कळचे बरी टॅक्नॉलॉजी आयल्या. कित्याक म्हळ्यार टॅक्नॉलॉजी सांगत जर तरी कृशी केली जाल्यार हर एक रायती कृशी करूंक शकता. आनी टॅक्नॉलॉजी भायर कृशी करूंक बंगाची गजाल. कित्याक म्हळ्यार थंय तुका माहीत मेळना. रैताक सक्सेस जायचे जाल्यार पयल्यान त्या कृशी विशयांत समजणी जाय. ती माहीत मेळचे जाल्यार तुका टॅक्नॉलॉजी जाय. ती टॅक्नॉलॉजी सांगत तूं यंत्रीकपणार जर तरी काम केलें जाल्यार तुवें सक्सेस जावचे कांय प्रॉब्लेम ना. त्या देखून आमी आमच्या कृशिकांक तंत्रज्ञानाचे विशयांत आमी सपोर्ट करता. कित्याक म्हळ्यार आमचो उद्देश तो आनी सांगत तांकां बरीं झाडां आनी पोसप कशें, उदक कितलें आनी पिडा कळली आनी वखदां कळली, ही पुरा माहीत तांकां दिजे. आतांचे टॅक्नॉलॉजी फाटल्यानच रावो जे मनशाक आमी फाटी लागिल्ले आसा. खंडीत जावन कित्याक म्हळ्यार सरकार आतां तुका पुलांचे कृशीक म्हण सांगून पुलांची कृशी ती कृशी मान्यता मेळोन तुका सरकार हर वर्सा पुलकारांक म्हण सांगून एक झाड लावच्या खातीर, एक फोंड काडच्या खातीर, सारें घालच्या खातीर म्हण सांगून हर एका कामाक फंडींग दिता. तो फंड तोटगारिकेक येता, तोटगारिकेक अर्जी दिवन हर रैतान घेवी येत जाल्लो. पूण ताजी माहीत व्हडले प्रॉब्लेम काले गे म्हण सांगल्यार लोकांक जाय जाल्ल्यांक ताजी माहीत ना, त्या देखून फाटी वयता.
1: रैतांगेले डेटा संग्रह करचे निमित्त तांकां कसलें प्रयोजन आसा?
0: अळे आजचे कृशीचे सारें या कले एक टॉनिक कृशीचे या गोबरा डेटास डेटा आसत जाल्यार आमी तांकां रीच जावंक शकता. तांचे कडेन कितलीं झाडां आसात, तांचे कडेन उदक कशें आसा, तांचे मातयेचो गूण कसो आसा, तांचे वेदर कशें आसा, ताजे वयर तांकां कितें आमी सपोर्ट करियेत, कशें तांकां हेल्प करियेत, हें पुरो डेटाचेरच डिपेंड जाता भविश्यांत. त्या देखून आमी एक व्हडलें भविश्याचें सपन पळयता जाल्ल्यान. कित्याक म्हळ्यार डेटा आसत जाल्यारच आमी तांकां माहीत सुलाभेर तांच्या हाताक पावोवंक शकता, नाजाल्यार आमकां माहीत पावोवंक जायना. आनी तांची डेटा नासतना आमकां तांकां दिवची माहीत आमी ती प्रॉपर माहीत जावंक शकना. त्या देखून आमी तांचे डेटा युटिलायज करता आसा.
1: आतां तुमगेले जिवनांत रैतांगेले खातीर एक काम करका, तांकां कसले सहाय करका म्हण केदन दिसले तुमकां?
0: एक्चुली तुका ल्हान आसतनाच एक मोगऱ्याचे झाडांत आमच्या घरांत लायिल्ल्या झाडांत फुलां जाल्ल्या वेळार म्हाका जाल्ले प्रॉब्लेम्स सगळ्यांक जाल्ले. त्या देखून थेदळाच आलोचना आसली, हांवें बघुल्ले प्रॉब्लेम अनेक रैतान बघूंक नजो. त्या टायमार अर्थ जाल्ले की रैत उत्पत्त काडूंक शकता, ताजे प्रॉब्लेम गोळचे प्रॉब्लेम ताका नात.
1: कितले कश्ट,
0: हां तो कितलोय कश्ट काडटा, गोळटा बरें बेळेय काडटा, पूण प्रॉब्लेम आसचे मार्केटीचे संघटनेचे. रैतांचे प्रॉब्लेम हेच कालंगे म्हळ्यार तुका सायडीच्या गाद्यावाल्याक वयल्या गाद्यावाल्याक आनी सकयल्या गाद्यावाल्याक फ्रेंडशीप ना. एकल्याक पळयल्यार एकल्याक जायना, ताज्या उदक मजाक येवंक नजो, म्हज्या उदक ताज्या वसोंक नजो, ताज्या गोरू मजाक येवंक नजो, म्हज्या गोरू ताज्या वसोंक नजो. ही मेंटेलिटींत तुका रैत संघटन जायना जाल्ल्यान सगळे प्रॉब्लेम.

0: लंडन कंप्युटर सायन्स शिकोन आतां दुबईन थंय एका बऱ्या जॉबार आसा. पुताचें एम बी ए एन आय टी के सुरत कलान जावन तो म्हज्या बिजनसांत इनवॉल्व आसा.
1: तुम्ही खाली सांगील मात्र न हे युवजनांनी कृषी चूज करका तंत येऊ का म्हणून पोतू तुमका आता
0: खंडित खंडित
1: पुरो जनाला सांगित की युवजनांनी
0: येवयेत म्हणून कित्याक म्हणजे एम बी ए शिकून तो कृषी म्हणजे सांगता रावला म्हणटा ना. सो खंडीत जाऊन कृषी यंत भविष्य पळयत युवजनांनी भविष्य पळयत आणि म्हाका हेल्प जाल्ले म्हज्या कुटुंबांत म्हजी मम्मीनी फुलां काडचें गोरवांचें दूद काडचें कामाक हेल्प केलां. पप्पा मस्तो कश्टी मेहनती ताणें म्हाका मस्तो आदर केला आनी म्हजो रोल मॉडल तोच काल्या म्हळ्यार तो ताजे बरें कृशी करूंक ताजे बरें गोळोंक कोणी कोणायकी जायना म्हणची एक उतर आमच्या गांवांतच आसा.
1: मम्मीचें नांव काल्या
0: अब्राहम डिसोजा आनी एग्नेस डिसोजा. पप्पाक सरताना 87 इयर्स मम्मीक आतां 76 इयर्स. सो हेल्थी आशिल्ली पप्पा तुका इतलो हेल्थी आसलो की ताणें सरच्या अर्द्या घंट्या पयलें वचून गोरवांक खावंक घालून येवन न्हावन मम्मीक तूं न्हावन ये हांव इल्लोसो आड पडटा न्हावन आयल्या उपरांत हांव बरी करून जेवण करून न्हिद्या म्हणून सांगून न्हिदुल्लो कित्याक म्हणल्यार आमच्या गांवांत मस्त लोकांक सांगचें आसा ताजे बरी कोणी कामय करूं ना आनी ताजे बरी कोणी जियोंक ना ते देखून ताका तितलें सुखाचें मरण न्हावन येवन न्हिदुल्लो 5 मिनटां भितर मरण मेळचें तालें बाग ताका मेळिल्लें. सो तांचे पुरो मार्गदर्शनांत तांच्या सहकारांत आज बरें एक जिणी जियेत आसा. एक होड जागो म्हजे कडे आसा कृशीचो आनी एक बिजनस सेंटरय आसा. तशें आमचें रुटीन लायफ बरें आसा. सकाळीं उठून गोरवांक खावंक घालून दूद काडून फुलांक काडून फुलां बांदून आमी फुलांच्या काट्याक येतो. काट्यान चलोवन ताज्या मागीर वेळ मेळटच हांव बँकाच्या फाटल्यान कॉपरेटीव फाटल्यान वेता आनी मिसेस तिजी सोशल जिणी ती जियेत्या.
1: बरें फ्रान्सीस हे दुळताय तुमी तुमगेले फुलाची कृशी तुमगेले संस्थो आनी तुमकां रयतांगेल वैरसची एक मोगू आनी तांकां मुखार सुन एक जिवनांत लायके एक जिवन दिवका तांकां म्हणले एक मन त्या पुरा आमगेले संवादांत तुमी आमकां सांगले. आयकोप्या तर्फीनी तुमकां धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
1: येदुळताय तुमी बेळमण्णांत मोगरे वेवसाय कोर्नसच्यो प्रगतीपर कृशीक फ्रान्सीस डिसोजा हांगेल सांगात संवाद आयकली. ती संवाद चलायसून दिलेले सुमा आर मित्रा. हांगाक आयचे कोंकणी कार्यक्रम समाप्त जाता. येवच कार्यक्रमांत परत मेळ्या. नमस्कार.
2: ಕೊಂಕಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು. ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳು. ಮೊದಲಿಗೆ ಬಟ್ಲಾ ಹೌಸ್ ಚಿತ್ರಕ್ಕಾಗಿ ತನಿಷ್ಕಾ ಬಾಗ್ಚಿ, ದೇವ್ ಕೊಹ್ಲಿ ರಚಿಸಿರುವ ಗೀತೆ, ವಿಶಾಲ್ ಶೇಖರ್ ಅವರ ಸಂಗೀತ ಸಂಯೋಜನೆಯಲ್ಲಿ. ಹಾಡಿದ್ದಾರೆ ನೇಹಾ ಕಾಕರ್, ತುಳಸಿ ಕುಮಾರ್ ಹಾಗೂ ಸಂಗಡಿಗರು.